आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, प्रभाकर पोखरीकर यांची बुद्धरचना आपण ऐकलीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज यांचा अभंग, लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत श्रीनिवास खळे यांचं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. आणि श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही जसं

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सकाळी ठीक 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पशुपालनाचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल. लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 8:15. सकाळी

9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता मिश्र संगीत, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली सकाळी ठीक 10:30 वाजता. सकाळी 11 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग अहिर भैरव. सकाळी 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकू शकाल. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5 वाजता एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे जॉनी मेरा नाम. संकलन निवेदन आहे श्वेता माळी यांचं. सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सायंकाळी 6:10 मिश्र संगीत. सायंकाळी 6:30 वाजता घे भरारी. 7:15 वाजता साप्ताहिक विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये पॉलीहाऊसमध्ये डच गुलाब लागवड व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट नायगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी येथील प्रयोगशील शेतकरी मनोज शितोळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा हवामान अंदाज सादर करते किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकसंगीताचा हा कार्यक्रम लोकरंग, यामध्ये अच्युत काशीनाथ भालेराव आणि सहकारिणी गायलेली भीमगीता आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आणि 10 वाजता मराठी पत्रगीत. तर श्रोते हो, ही होत्या आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 6:40 वाजता.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पशुपालनाचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.
2: उन्हाळ्यात जनावरांचे योग्य व्यवस्थापन करताना जनावरांचा गोठा, पाणी आणि चारा या बाबींची काळजी घेतल्यास, तसंच उष्माघातावर योग्य तो प्रथमोपचार केल्यास

0: उन्हाळ्यातील कडक उन्हाच्या दिवसातसुद्धा जनावराची उत्पादन क्षमता टिकून राहते आणि उत्पादन 20 ते 30% वाढू शकतं. दुधाळ जनावरासाठी खुराक देत असताना बाजारात दुभत्या जनावरांसाठी विविध कंपन्यांचे खुराक उपलब्ध आहेत, परंतु ते महाग असल्यामुळं छोट्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकरी बंधूंना ते परवडत नाहीत. अशा परिस्थितीत जर आपण जनावरांना दर दिवशी चांगल्या प्रतीची 40 किलो वैरण देऊ शकलो तर 10 लिटर दूध उत्पादनासाठी खुराकाची आवश्यकता पडत नाही. बरसीम, लसूण घास, चवळी यासारख्या 5 किलो द्विदल चारा 1 किलो खुराकाची बचत करू शकतो. किंवा बाजरी, ज्वारी, मका या 15 किलो एकदल चारा पिकाचे पोषण मूल्य 1 किलो खुराका इतकंच असतं आणि बाजरी, मका, ज्वारी हे आपल्या शेतातच मिळणारे धान्य आहेत. मंडळी, दुधाळ जनावरांचे गोचिड या कीटकापासून संरक्षण करण्यासाठी रासायनिक औषधी वापरली आणि त्याचा अवाजवी प्रमाणात उपयोग केला तर ते जनावराच्या पशुपालकाच्या दृष्टीनं घातक आहे. वारंवार रासायनिक औषधांचा वापर केल्यामुळं गोचिड देखील याला प्रतिकारक्षम झाल्यासारखे वाटतात. यामध्ये एक प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते, म्हणून गोचिडापासून जनावरांचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, जनावरांना गोचिडापासून संरक्षण करण्यासाठी जर घरगुती उपाय जे की कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील याचा जर आपण वापर केला तर यापासून होणाऱ्या संकटातून आपण मुक्त होऊ आणि पशुपालकाचे होणारे आर्थिक नुकसान देखील कमी होईल. जनावरे बाहेर चरावयास गेल्यानंतर गोठा स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे. गोठ्यामध्ये असणारी घवाण, घवाणीचा खालचा भाग, कडा, कोपरे तसंच भिंतीला पडलेल्या भेगा, फटी याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. मंडळी, जर अशा तऱ्हेनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं एक स्वतंत्र व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच भरपूर आर्थिक फायदा होईल.
1: पशुपालनाचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. संकलन निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: ठरतं. बियाणं श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतं. कडक जमीन पाणी साचणं यामुळे हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं. यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच हुमणी, वाळवी, मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात, त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: 6:46 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्हं असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशा वेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. हे दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्यवेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
0: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो? तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
4: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाई करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023

0: ती जी आर काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसतंय की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते. म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियँड्रिंग म्हणतात, ते मियँड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियँड्रिंग करून टाकलं. म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतो, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्त्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM, सकाळी 6:55 PM संस्कृत बातमीपत्र.
3: श्रुतीहो, आरोग्यम धन संपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं सहक्षेपित केले. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत.

श्रुती हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात हेच माझं माहेर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरात, शांता शेळके यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना।

जगावेगळी प्रेम कहाणी या चित्रपटासाठी विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलं. शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या आस्वरात. आणि शोध या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही 8 जुलै पासून आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10 लाख रुपये दंड, अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन मुंढे यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत 13,474 अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे काल धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवण्यात आलेला 93 किलो खवा नष्ट करण्यात आला. तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं नांदेड इथं गुरुवारी 2 शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. तसंच 2,24,530 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्यानुसार यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून काल विधानसभेत सांगण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य

0: नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
0: माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवून कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन, नस्तींचा जलद गतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल अशी घोषणा सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली. काल विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यातल्या 2 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या 5 जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्तोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
2: तमाम हिंदूंना पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय की सगळेजण केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर ह्याच्यामध्ये येऊ शकतील.
0: संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे 25,000 वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. ही पालखी काल औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्कामी होती. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही माहिती दिली. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून हॉटेल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटिसा बजावण्यात येत आहेत. अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 213 आस्थापनांना नोटिसा दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार असल्यानं आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांनी 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि मोबाईल फोन काल जप्त केला. देवणी तालुक्यातील वलांडी दमण हिप्परगा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकानं कार रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे. जालना शहरात सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या टोळीचा

0: अनेक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करून चार आरोपींना काल अटक केली. या आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली असून सुमारे 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाजोगाई आंतरभारती शाखेचा स्नेह संवर्धन पुरस्कार यंदा अंबाजोगाई शहरातील तृप्ती स्वीट होमचे संचालक हरीश चुनीलाल खिलोशिया यांना जाहीर झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अन्य राज्यांतून अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हरित महाराष्ट्र मोहिमेला काल हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काल वरवंटी इथल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत, बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली. जालना इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्रात काल दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कृत्रिम पायाचं वितरण करण्यात आलं. मित्तल यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी करून इथल्या सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली. भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10,00,000 रुपये दंड. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ. भक्तिमय कार्यक्रमाने प्रसन्न होतं आपलं भावभोळ नाजूक मन. आपण जाल तिथ, आपण असाल तिथ, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी. तुमची आमची अतूट जीवन कहाणी आपली धाराशिव आकाशवाणी.
3: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी आरोग्याची, यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी.
4: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये पॉली हाऊस मध्ये डच गुलाब लागवड, व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट नायगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी मनोज शितोळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा हवामान अंदाज.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी News on AIR या मोबाईल ॲप वरून।
2: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास। रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्र

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहे. प्रायोजित कार्यक्रम किसान माफ करा, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांना

0: विश्वासामुळे
1: नक्कीच सर विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता
0: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत वैज्ञानिक आहेत यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजेत की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीच तर एक इशारा आहे परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत कारण अनेक आजार बळावलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं. पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्या

0: साठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
1: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय, महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजेत. आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे. आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना, आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात, बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करत आहेत, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे. आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
0: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
1: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे. कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं. त्याबद्दल आपले मनापासून

आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं। श्रोत्याहो, सकाळचे 7:40 होत आहेत। आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

श्रोतेहो लखलख चंदेरी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात मेला या चित्रपटासाठी अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात.

क्रिश या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं, इब्राहिम अश्क यांचं गीत पण ऐकलं, संगीत होतं राजेश रोशन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लेस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला.

वाढला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगण

0: आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रुत्योः भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेली वसंत निनावे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती शांक नील यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली म.पा. भावे यांची रचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बाल कलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

रामदास कामत यांनी गायलेलं गुरुनाथ शेणाई यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भानुकांत लुकतुके यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजतायत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रुती हो मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात चंद्रशेखर साणेकर यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांचं गीत. माफ करा, अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी,
1: तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी,
0: काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची
1: ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम
0: घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी
2: ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.

वासवदत्ता या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं नाट्यपद पण ऐकलं, अरविंद पिळगावकर यांच्या हस्वरात. श्रुती हो मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: दामोदर शिरवाळे यांचंही भक्तिगीत आपण ऐकलं प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात, आणि संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. आणि श्रोतेहो, या भक्तिगीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.
0: FM 101.3 MHz पर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

தப்பு மாறும் தப்பு மாறும்.

0: थापाडे या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं म दा देवकते यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र

गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज 1 AIR या मोबाईल ॲप वरून.

0: श्रोत्यो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये पॉलीहाऊसमध्ये डच गुलाब लागवड व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट नायगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी मनोज शितोळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा अवश्य ऐका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये
1: ए मुनी ए काम ना ए हे नको साजनी ग जाऊ लाजनी ग नको साजनी ग जाऊ लाजनी ग कित कित

0: अरे वाह रात घर लाके उनका
1: ए बघा
0: अरे जा जा
1: अस काय
2: भैरू पहलवान की जय या चित्रपटासाठी प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवावाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध भक्ती सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात फेरलीये न्यूज ऑन ए आय आर ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.

0: आपली माणसं या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीतांजली आम्ही तर संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ. आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळाच थाट.
0: FM 101.3 MHz वर श्रोते हो, आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.
2: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
3: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: श्रुते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला

श्रुतीहो नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग अहिभैरव आपण ऐकला. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही तो संपवत आहोत.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात सिर्फ तुम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत.

श्रुती हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात मिशन काश्मीर या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत, संगीत शंकर एहसान रॉय यांचं.

0: लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटासाठी शंतनु मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत पण ऐकलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर
1: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे जळगाव केंद्राने. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1989 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात, तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण

0: परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
1: बरं, सर मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
0: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सचंही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
1: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची

0: प्रेरणा कुठून मिळाली? आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बर.
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
1: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
0: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्यात. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठ्या मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात, तुमच्याच शैक्षणिक जीवनातले. म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW जेवी

0: विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मॅसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मॅसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलेसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलेसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलेसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलेसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसिमियांच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ॲटोमॅटिक ॲप्लिकेशनमार्फत कळेल. मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं.

0: कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
1: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतं आहे तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
0: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
1: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. हां, आणि ते बरोबर ते 2-3 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
0: बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
0: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
2: असते, हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला, हां, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ, शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
0: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघंच आहे

0: पती पत्नी 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं. आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
1: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय. कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता. कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणतात. तर आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
0: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं. मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
1: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे. म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
0: छान. तर ताई आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
1: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
0: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेजसुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्या

0: सारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
1: खूप छान,
0: तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्श आणि हृदयस्पर्श असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: हो माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे.
1: ताई याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंचच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये

0: माझ्या साहित्य सरिता काव्यकट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
1: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
0: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
2: नमस्कार. काव्यसरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
0: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
4: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
0: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
1: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
0: हो.
1: नवे उखाणे. या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेले आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत.

0: समाधानाने ते जीवन जगत आहेत, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच, जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
1: नक्की
0: ऐकूया माझी कविता कोंदा. मला खरं तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
1: त्याच्या घरची लक्ष्मी,
0: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी पडिला निळगुडीचे कुंपण सण

0: वा, संध्याकाळ गोड आवाज ऐकत तुझा,
1: धन्यवाद.
0: जयश्री, तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे, आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळे मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी

0: पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने, नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी वाहताज वाहताज.
1: वा वा वा जयश्री, यानंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आ पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. पण ते उत्स्फूर्त, पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त अक्षरगण वृत्त. मात्रावृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
4: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलं.

0: केलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
0: हायकू 3 ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य असते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही, किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाही आहे. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे 2-3 जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: वा खूप सुंदर, जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
2: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
0: धन्यवाद. आणखी 1-2 हायकू सादर करते. रखरखणारं ऊन, रखरखणारं ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा, क्या बात है, क्या बात है, सुंदर सुंदर. संध्या,
3: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
3: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा,
3: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला. पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
2: खूप छान.
3: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा, लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू, हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्या सागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला ती

0: वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्या ताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यात दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू मुक्त छंद चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानस पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
3: चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
3: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो.
1: सांग
3: बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वा वा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते, देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा.
2: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
0: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं
1: खरंच, खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्यमय

0: आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
1: नमस्कार.

0: सखे तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आज हमने पंडित भरत व्यास को याद किया था.

असतोय. ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या ठीक 1:30.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे। कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे। स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र

नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत. अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिवाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेल्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला.

0: आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथक स्थापन. योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास, विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं PCPNDT कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग

है।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

0: आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं, यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे

0: आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळी पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजत आहेत. एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे जॉनी मेरा नाम. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं.
1: एक ही फिल्म से कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना श्वेताचा नमस्कार. श्रोते हो, जास्त वेळ न घालवता आता वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, आज आपण 1970 साली प्रदर्शित झालेला जॉनी मेरा नाम या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. पण त्या अगोदर ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे सदाबहार असं गीत.

श्रोते हो, आपल्याला माहितच असेल की जॉनी मेरा नाम हा चित्रपट त्या काळी सुपरहिट झाला होता आणि त्यातील सर्वच्या सर्व गाणी देखील सदाबहार अशी आहेत. यामध्ये देवानंद, हेमा मालिनी आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. देवानंद आणि प्राण हे दोघे भाऊ असतात. लहानपणी एका घटनेमध्ये ते एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. देवानंद हा सोहन आणि प्राण म्हणजे मोहन. मोठे झाल्यानंतर सोहन इन्स्पेक्टर बनतो, जो की वेगवेगळ्या वेशांमध्ये आपली ड्युटी करत असतो.

आणि या उलट मोहन हा गैरकानूनी बिझनेस करत असतो. आणि हेमा मालिनी म्हणजेच या चित्रपटामधील रेखा आपल्या वडिलांना कधीतरी भेटण्याची आशा लावून मोहनला या बिझनेसमध्ये मदत करत असते. एकदा सोहन हा चोराचा वेश घेऊन जेलमध्ये जातो आणि हिरा म्हणजे जीवन यांच्याशी मैत्री करतो. यामध्येच रेखा आणि सोहनची भेट होते.

कथेमध्ये नंतर सोहनला म्हणजेच देवानंद यांना समजते की रेखाचे वडील हयात आहेत. त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर समजते की प्रेमनाथ यांनी रेखाच्या वडिलांना त्यांच्या मतलबासाठी कैद करून ठेवले आहे. परंतु रेखा तिच्या वडिलांना भेटण्यासाठी गेल्यानंतर तिला देखील कैद केलं जातं. नंतर सोहन, मोहन आणि कमिशनर यांच्या केलेल्या प्लॅनिंगमुळे हिरा म्हणजेच जीवन यांना आणि प्रेमनाथ यांना पकडले जाते. आणि श्रोते हो, चित्रपटाच्या ठरलेल्या नियमानुसार चित्रपटाचा शेवट गोड होतो आणि नायक नायिका एकत्र येतात.

ना स्वरसाज चढवला होता किशोर कुमार, आशा भोसले, उषा खन्ना आणि लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, हेमा मालिनी यांच्यावर या चित्रपटातील दोन गाणी चित्रित करण्यात आली आहेत, तर देवानंद आणि हेमा मालिनी या दोघांवर तीन गाणी चित्रित करण्यात आली आहेत. तसंच प्रेमनाथ आणि पद्मा खन्ना या दोघांवर देखील एक गाणं शूट करण्यात आलंय. श्रोते हो, हेमा मालिनी आणि देवानंद यांनी एकत्रित अभिनय केलेले अनेक चित्रपट आहेत, म्हणजेच छुपा रुस्तम जो 1973 साली प्रदर्शित झाला होता, 1976 साली आलेला जाने मन जो चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. श्रोते हो, चेतन आनंद आणि देवानंद हे देखील भाऊच आहेत. तसंच 1974 अमीर गरीब, 1973 साली प्रदर्शित झालेला जोशीला, देवानंद यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांची डान्स करण्याची पद्धत देखील वेगळीच. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये त्यांची कॅप ही खूप प्रसिद्ध.

जॉनी मेरा नाम या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय आनंद. श्रोते हो, देव आनंद आणि विजय आनंद हे दोघे भाऊ आहेत. इसवी सन 1970 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. गुलशन कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर कथा होती विजय आनंद आणि के ए नारायण यांची. देवानंद, हेमा मालिनी, प्राण, जीवन, प्रेमनाथ, आय एस जोहर यांनी यामध्ये अभिनय साकारला. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत या चित्रपटातील गीतांना होतं. तर गीतरचना होती इंदिवर यांची आणि या गीतांना

श्रोते हो, या चित्रपटाला 18वा फिल्मफेअर अवॉर्ड हा विजय आनंद यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला, तर आय एस जोहर यांना ट्रिपल रोल करण्यासाठी पहिला बेस्ट कॉमिक रोल पुरस्कार मिळाला. या चित्रपटामधील त्यांची पहिली भूमिका होती विमानातील कारभारी, तर दुसरी भूमिका होती गुन्हेगारांचा सहकारी म्हणून, आणि तिसरी पोलीस अधिकारी म्हणून. तसंच या चित्रपटाचा रिमेक देखील काढण्यात आला, तो कन्नड, तेलुगू आणि तमिळ

या वेगवेगळ्या भाषांमध्ये. 1970 दशकातील बॉक्स ऑफिसवरती सर्वात जास्त कमाईचा चित्रपट म्हणून या चित्रपटाला ओळखलं जातं. तसंच या चित्रपटातील गीतांविषयी बोलायचं झाल्यास यातील सर्व गाणी आपल्या ओठांवर सतत रुळत असतात. पलभर के लिए या गाण्यातील उघडले जाणारे दरवाजे आणि खिडक्या हे श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. किंवा ओ मेरे राजा या गाण्यामध्ये अचानकपणे पोलिसांपासून वाचण्यासाठी घेतलेली नायिकेने नायकाची मदत. खरं तर या चित्रपटाची कथा, यातील गीत, संगीत, स्वर, यातील सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय या सर्वांमुळेच हा चित्रपट यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नफरत

एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट होता जॉनी मेरा नाम. संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

किशोर कुमार यांनी गायलेलं अभिमान चित्रपटातलं मजरू सुलतान खुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 5:30 होत आहे. प्रथम युवक मित्रमैत्रिणींसाठी युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावर आणि 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावर.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवन साथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: असा प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवन साथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा

0: वेगळं वाटलं रे.
1: अच्छा ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
0: आई, बाबा
1: नाही,
0: मग नवरा
1: नाही,
0: बायको
1: नाही,
0: मुलगा
1: नाही,
0: मुलगी
1: नाही,
0: मित्र
1: नाही.
0: अरे मग कोण?
1: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
0: अरे हो की.
1: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
0: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
1: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
0: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
1: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
0: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
1: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
0: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
1: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
0: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
1: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
0: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
1: काय?
0: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
1: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
0: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणं. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणं. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लई कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लई कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं. माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट.

माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले, आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नादखुळा कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की, परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार, भलेही वाटली इमारतीची उंची, माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई, ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा, आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता, मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट, चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही, चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही, नीज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोरं तू डॉक्टर व्हायचं, मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं, म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं, मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं, जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये

0: कधी कधी उभ्या फळ्याही असतात, या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
1: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिस. डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात. तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
0: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत, त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्गनिर्मित आहे, निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
1: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात, तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात, त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना, तशी ही रचना असते.
0: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही, तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
1: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते, पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाड्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर, कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
0: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवत. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
1: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
0: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
1: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
0: अभ्यास तर करायचो आम्ही
1: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात, त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

7:30 आणि शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये प्रथम पॉलीहाऊसमध्ये डच गुलाब लागवड व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी मुक्कामपोस्ट नायगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी मनोज शितोळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 5 जुलैचा हवामान अंदाज. निवेदन आहे अनिता तांबे यांचं, सादर करते आहेत किशोर पवार. लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रात्री 8:15

अच्युत काशीनाथ भालेराव आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीत आपण ऐकणार आहात. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू रात्री 9 वाजता. तर रात्री 10 वाजता श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. कृषीवाणी 6:40 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर आहेत लीना बोरुडे. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. सहभाग आहे दत्तम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष श्री प्रशांत अवचट. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत 6:55 सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. सकाळी 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत सकाळी 10 वाजता. यामध्ये तलवारबाजी या खेळात राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेली संस्कृती गरड या बालमैत्रिणीशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकणार आहात. सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली. नाट्यपराग 11 वाजता. सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. उद्या दुपारी सखी मैत्रिणींसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. यामध्ये प्रथम फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर नेत्रा भगवान यांचं कविता वाचन आपण ऐकू शकाल. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. उद्या 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग आहे श्रावणी राजमाने सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांचा. उद्या 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10

20 मिनिट आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. उद्या दुपारी सखी मैत्रिणींसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. यामध्ये प्रथम फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर नेत्रा भगवान यांचं कविता वाचन आपण ऐकू शकाल. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. उद्या सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 5:30 आणि युवक मित्र मैत्रिणींसाठीचा युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद सहभाग आहे श्रावणी राजमाने सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांचा. उद्या सायंकाळी 6:05 आणि कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10 आणि

मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अण्णा जोशी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत. स्वर आहे वैशाली सावंत आणि अवधूत गुप्ते यांचा.

आशालता वाबगावकर यांच्या स्वरात विदूषक या नाटकातलं कुसुमाग्रज यांचं पद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ताहिर फराज यांची रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:30 होत आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वयात.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
0: घे भरारी या कार्यक्रमात आज ऐकूया अक्षरवेल सदरांतर्गत कुमारी गिरिजा खैरे हिचं काव्यवाचन. निर्मितीसाय आहे रागिनी पाटील यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार. मधुर स्वरांनी झुजणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिनी आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घे भरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो तर कधी आपल्या युवा मित्रमैत्रिणींची गप्पा मारतो तर दोस्तांनो कधी आपण त्यांच्या छंदाविषयी जाणून घेतो. याप्रमाणेच आपला कविता बनवण्याचा छंद जोपासणारी युवा मैत्रीण आज आपल्या भेटीला आली आहे. कार्यक्रमात आपण तिच्या कविता ऐकणारच आहोत, मात्र त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल कुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल कुण्या पाऊलांचे देणे।

0: दोस्तांनो, गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपली युवा कवी मैत्रीण गिरीशा खैरे हिने केलेलं काव्य वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सर्वांना माझ्या स्वरचित कविता ऐकवणार आहे. माझी पहिली कविता आहे प्रोत्साहन. हा आहे एक वाईट मोह, नकोस पडूयात. तुझ्या आई वडिलांचा चेहरा असू दे कायम तुझ्या मनात. वाईट मार्गाला नकोस जाऊ, उगस स्वतःला त्रास नकोस करून घेऊ. हा मार्ग आहे ना चुकीचा, तोल सावर या मनाचा. वय जरी असलं तुझं लढ, पण हे वाईट रहस्य उलगड. विचारसुद्धा मन

मनात नकोस आणू, हवं तर तुझ्यातच तुझा जीव गुंतला असे मानू. झुगारून टाकत्या मार्गाला जे तुझ्या स्वप्नांच्या आडवे येत आहेत आणि लांबच राहतो त्यांच्यापासून जे तुला वाईट वळणांचा सल्ला देत आहेत, त्या वाईट मोहाला बळी नकोस पडू, कारण शेवटी तुझ्या हाती येणार आहे रडू. पुढे या बाबतीत काय घडणार आहे याचं एक आश्वासक चित्र दिसतंय तुला. हे सगळं तुला कळतंय पण वळत नाही हे समजतंय मला. वाईट विचार आले तर कर देवाचं नामस्मरण, पण दुखू नकोस ग कधी ते अंतकरण. आणि आणखी एक गोष्ट सांगते तुला, हा आहे एक भातुकलीचा खेळ, जे ते कोणाचा कोणाशीच लागत नाही मेळ, म्हणून उगाच वाया घालू नकोस तुझा वेळ. हे एकच आयुष्य आहे ते पुन्हा नाही मिळणार, तू उगाच मुद्दामून यात गुंतत आहेस पण ते तुला आत्ताच नाही कळणार. भूतकाळातील गोष्टींपेक्षा वर्तमानात काय असणार याचा अजिबात विचार नकोस करू, फक्त येणारा भविष्यकाळ हा तयारीत ठेव, पण कधीही त्याची लागू देऊ नकोस हाव. जाता जाता आणखी एक सांगते, तुला अजून काहीतरी समजवते, तडा जाऊ देऊ नकोस त्या आईबापाच्या विश्वासाला, कारण एकदा त्यांच्या जागी जाऊन बघ किती त्रास होतो मनाला, जेव्हा दुखील त्यांचे अंतकरण, तेव्हा तू ओढून आणलेलं दिसेल तुला मरण. यानंतरची माझी कविता आहे असाच एक दिवस. आज वाटलं मन दुःखाने दाटलं, जावं असं उंच उंच उडत आणि आभाळ भेटलं. आभाळालाही आज नडावंसं वाटलं, स्वप्नांनाही आज भिडावंसं वाटलं, चंद्रासारखं शीतल व्हावंसं वाटलं, असाच एक दिवस भेटल. त्या दिवशी सगळी इच्छा पूर्ण होईल, पण तेव्हाच मी या जगातून जाईल. आभाळालाही नाही कोणाचा आसरा, त्याने का नाही मागितला कोणाला सहारा, पण या आभाळालाही असेल कशाची तरी हौस, भेटेल असाच एक दिवस. मैत्रिणींनो, यानंतरची माझी कविता आहे आसरा. जिवंतपणी नव्हता कुणाचा आसरा, देखाव्याचा होता पसारा, सगळ्यांना आपला जीव प्यारा, कधी पाहायलाही न मिळणारा आज दिसला पिसारा, मन मोहून टाकणारा. जन्मल्यावरती आई वडिलांचा आधार, पण सगळे म्हणतात तो अनाधार, काळजावरती लागलेला तो प्रत्येक वार, टिपून ठेवला वहीच्या पानावर, कारण विश्वास नव्हता माझ्या आयुष्यावर, पण सोबत मिळाली प्रत्येक पावलावर. तरुणपणीही नव्हता आसरा, तेव्हा दिसला या जगाचा आरसा, दुःख झाले मनाला कोण नाही आपल्याला, तेव्हाच एक आवाज ऐकू आला, आपणच म्हणावं कुणाचा तरी आसरा. यानंतरची माझी कविता आहे विश्व. स्वतःसाठी नवीन परिस्थिती का दाखवतेस आणि दाखवून स्वतःतला आत्मविश्वास जागवतेस, हे विश्व आहे मोहाने भरलेले, जिथे सगळं काही आलं, दुःख सुख आनंद रुडू सगळं आलं, पण हे सगळं हातात नाही राहिलं आणि तेव्हाच हे विश्व मोहाने भरले. या मोहात काही जण जगले तर काही जण बळी पडले, पण शेवटी हातातून सगळे काही गेले. आणि येथे भावनांनाही किंमत नाही, मोह सोडला तर कशातच गंमत नाही, येथे प्रत्येक पाऊल जपून टाकावा लागतो, तेव्हाच या विश्वात माणूस टिकतो. आणि सोबत मोहसुद्धा नसतो तेव्हाच भगवंतावर विश्वास बसतो. आणि जसजसा काळ सरतो तसतसा हा विश्वासही उठत जातो, पण तरीही पाऊल पुढे टाकत जातात आणि विश्वास ठेवतच बसतात. पण येथे विश्वासाची योग्यताही समजत नसते म्हणूनच सांगते, पण येथे विश्वासाची योग्यताही समजत नसते म्हणूनच सांगते बाळा, तर मान चल, कारण वेळ फार वाईट असते. यानंतरची माझी कविता आहे शोकगाथा. जिवंतपणी एकही माणूस बघायला नव्हतं, मेल्यावरती उभा राहायला पण जागा नव्हती, श्वास चालू असताना नव्हता कोणाचाही आसरा, अचानक मिळाला चार खांद्यांचा भरोसा, आसऱ्यासाठी लाकूड मागितलं तर देत नव्हते, आसऱ्यासाठी लाकूड मागितलं तर देत नव्हते, आज सगळेच लाकडं रचत होते. जिवंतपणी जे मिळालं नाही ते मेल्यावर मिळालं दुःखामध्ये, आणि तेही माझ्या सारं सैर भैर झालं. सगळे आनंदात असताना हे घटित घडलं आणि सगळ्यांना एक वेगळंच रूप आलं. सगळ्यांचे डोळे होते पाणावले, समोर सगळेच होते बसले. काही जण दुःखी झाले तर काही जणांना अश्रू अनावर झाले, पण सगळे शोकावस्थेत नव्हते, काही आनंदातही होते. यानंतरची माझी कविता आहे तो काही काळाचा सहवास. काही काळ पाठीमागे आले
अचानक

ते दिवस आठवले, आम्ही सोबत असताना, एकमेकांवर रुसताना, चोरून पाहताना, एकमेकांशी भांडताना. तेव्हा चांदण्यांनी भरलेल्या आकाशात रात्रही हसत होती, पण आम्ही आयुष्यभर सोबत राहावे ही रेखा हातावर दिसत नव्हती. आम्ही एकत्र राहावं हे नशिबात नव्हतं, प्रेम बोलण्यात नाही अबोला पाळण्यात होतं. मन झुरत होतं का सरत होता, मन झुरत होतं का सरत होता, वय घसरत होतं, कोणीतरी मला विसरत होतं. यानंतरची माझी कविता आहे माझ्यात सामावलेला तो. माझ्यात सामावलेला तो आणि त्याला शोधणारी मी, आयुष्यातून निघून गेलेला तो आणि त्याची वाट पाहणारी मी, मनात दरवळतोय तो आणि त्याच्या आठवणींचा ओलावा, वरून वरून फक्त त्याचा प्रेमाचा देखावा, काही काळाचा त्याचा सहवास नकोसा, पण हवा हवासा वाटणारा त्याचा भास, न समजता एकत्र झालेला आमचा श्वास, कधी एकदा तो दिसतो ही लागलेली त्याची आस. यानंतरची माझी कविता आहे किती छान असतं ते बालपण, मन आनंदात असतं पण असं फक्त वाटतं, अश्रू डोळ्यांत असतात पण दिसत नसतात, बाबाला आनंदात पाहिलं की तेही विसरतं, समजतच नाही ते वय कसं घसरतं, तेव्हा एकटं एकटं मन बोलतं बालपणातच नातं घट्ट घट्ट का असतं, पण बालपण खूप छान असतं, मोकळ्या मनाने फिरायचं रान असतं, एक कोमल नाजूक सुंदर पान असतं, पण हा खूप छान असतं. यानंतरची माझी कविता आहे जीवन. जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास, ज्यामध्ये अनेक व्यक्तींचा लाभतो सहवास, जेथे आनंदामध्ये दडलेला असतो त्रास, जेथे मनाला क्षणाक्षणाचे होतात भास. जीवन म्हणजे शब्दात व्यक्त न होणाऱ्या भावना, कधीही सहन न होणाऱ्या संवेदना, जेथे खूप त्रास होतो मनाला, हां पण ते कळत नाही कोणाला. जीवन जीवन म्हणजे आपलं हसणं दुसऱ्यासाठी, आपलं रडणं दुसऱ्यासाठी, आपलं दुःख लपवून आनंदात बोलणं दुसऱ्यासाठी, एवढंच काय तर जगणंसुद्धा दुसऱ्यासाठी. यानंतरची माझी कविता आहे मनाला शांती हवी. कंटाळले या वाईट लोकांच्या वृत्तीला, कंटाळले या वाईट आपल्यांच्या बोलण्याला, कळणार कधी त्यांच्या चुका आपल्या माणसाला, पण शंका मात्र असणारच भल्या अस्तित्वाला, भावना कधीच नाही आल्या माणूस केला, वाईट कामांना नजरा कशा भिडल्या नजराला, आयुष्य एक स्पर्धा आहे कधीतरी पडणार मागे, पण अपयशावरती टिकून राहणार का स्वप्नांचे धागे, थोडी चूक झाली की सगळेच बोलतात, तोंडाला तोंड देऊन उत्तरे संपतात, नंतर मेंदूलाच प्रश्न पडतात, माझ्या चुकांवर हेच का प्रश्न विचारतात, पुन्हा मनाला वाईट वाटतं, अश्रूंनी डोळ्यात पाणी साचतो. ह्या सगळ्यांमध्ये मी प्रत्येक गोष्टीला कंटाळते आणि दुसऱ्या दिवशी उठून जीवनाकडे नव्याने पाहते, पण माहीत नाही का तरीही सांगते, एक क्षणाची शांती हवी हवीशी वाटते. मैत्रिणीनो, यानंतरची माझी कविता आहे बाप. कष्ट करताना दमलेला नसतो, डोळ्यात अश्रू असूनही लपवतो. कष्ट करताना दमलेला नसतो, डोळ्यात अश्रू असूनही लपवतो, चेहऱ्यावरून समजतं त्याच्या तो कष्ट किती करतो, स्वतः फाटके कापड घालून बाप माझे लाड पुरवतो, बोलत नाही तो खोटं, स्वतःपेक्षा जास्त समोरच्याचा विचार करतो, स्वतः रडून समोरच्याला हसवतो, त्याचे कष्ट तो कधी बोलला नाही, माझ्या बापासारखा देव माणूस मी पाहिला नाही, कठोर ज्याची वाणी डोळ्यात सुकलेलं असतं पाणी, आयुष्यात प्रत्येक वळणावर त्याला धोका मिळाला, माझ्या बापाच्या मना इतका मोठा माणूस मी उभ्या आयुष्यात नाही पाहिला. मैत्रिणींनो, यानंतरची माझी कविता आहे समजले नाही मला मी जगाया लागले, न रडताही मी रडाया लागले, न चालताही मी चालाया लागले, बोलून नाही न बोलता कराया लागले, समजले नाही मला मी जगाया लागले, कळाले नाही अश्रू कधी साथी झाले, आयुष्यात काही न मागता चाले, दुःख हे मनावर स्वार, दुःख हे मनावर स्वार, न मानताही होते हार, स्वप्ने साता समुद्रापार, पण करणार कोण संहार, अंतरीचे दुःख माझ्या ना कोणी जाणील ते, अंतरीचे दुःख माझ्या ना कोणी जाणीले, आयुष्याचे पान काय असतं म्हणूनही वाचले. मैत्रिणींनो, यानंतरची माझी कविता आहे विठ्ठल. हा देह जरी असला माझा तरी त्यातला आत्मा आहे तुझा, तुझ्या भक्तीत कधी झाले

मी दंग म्हणूनच मुखी नाम आहे माझ्या पांडुरंग. मला कधी लागला तुझा छंद, तुला वाहिलेल्या फुलांचा किती छान सुगंध. कमरेवरती हात देऊनी विटेवरती तो उभा, तुझ्या निवासस्थानाच्या त्या चंद्रभागेच्या नभा. तुझ्या भक्तीत आज मी मोहून गेले, पृथ्वीवरती अनंत तुझी सावली. विटेवरती उभी राहून उठली माझी माऊली, निरंतर श्वास घेते तुझ्या नावाचा. भक्ती असो वा शक्ती खेळ तुझ्या मनाचा. भक्तांच्या संकटी परिस्थितीवर तू स्वार, भक्तांना कधीही मानू देत नाही हार. तुझं सगळं अवलंबून आहे एका विटेवर, आणि माझं सगळं अवलंबून आहे फक्त तुझ्यावर. माझं सगळं तुझं आहे, तुझंच राहणार. भक्तिरसात तल्लीन होण्याची तू परवानगी देणार?

दोस्त हो, कार्यक्रमात आत्ताचा पण ऐकलात आपली युवा कवी मैत्रीण गिरीशा खैरे हिचं काव्यवाचन. दोस्त हो, यासह कार्यक्रमात वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

युवक मित्रमैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात. निर्मिती सहाय्य होतं रागिनी पाटील यांचं, सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 आणि साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम प्रादेशिक बातम्या ठीक 7 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरी युक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा

0: कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 2025-2026 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं

0: रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे, तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बसस्थानकात फूटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम 70 क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
8: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7-12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय

0: संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात एमपीआयडी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. एमपीआयडी अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलं साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधानपरिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहे. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग

0: करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, किसान वाणी या आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या प्रायोजित कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ, शक 1948, अर्थात आज 4 जुलै 2026. मंडळी, आपल्या आजच्या किसानवाणी कार्यक्रमात प्रथम आपण ऐकूया पॉली हाऊसमध्ये डच गुलाब लागवड, व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी. मुक्काम पोस्ट नायगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील आपले प्रयोगशील शेतकरी मनोज श्रीरंग शितुळे यांची ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, शेती व्यवसाय म्हणजे आशावाद, आणि हा आशावाद शेतकऱ्यांकडून कधीच संपत नाही. निसर्ग साथ देवो अथवा न देवो, कोणतीही संकट येवो अथवा न येवो, शेतकरी आपल्या शेतीमध्ये कष्ट करण्यासाठी, राबण्यासाठी, पुढच्या परिणामांचा विचार न करता चांगलंच होईल या अपेक्षेनं काम करत असतो. आता त्याच्यामध्येही जर शेतीक्षेत्रच कमी असेल, अल्पभूधारक म्हणावं असं क्षेत्र असेल, तर मग विचारायचं कामच नको. कारण शेतीक्षेत्र कमी, त्याच्यात निसर्गाचा लहरीपणा, आणि मग साहजिक आहे की त्या शेतकऱ्याच्या मनात अनेक शंका कुशंका येतात, तरीसुद्धा ते नेटानं त्या थोड्याशा का होईना भूभागात काम करतात, उत्पन्न घेतात आणि एक चांगलं उदाहरण आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करतात. असेच एक शेतकरी आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात आमंत्रित केले.

0: मुक्काम पोस्ट नायगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील हे शेतकरी आहेत मनोज श्रीरंग शितोळे. त्यांना आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात आमंत्रित करण्याचं मुख्य कारण म्हणजे अल्पभूधारक आहेत पण त्यांनी आपल्या अवघ्या 2 एकर क्षेत्रात पॉली हाऊसमध्ये डच रोज अर्थात डच गुलाबाचं अत्यंत उत्तमरित्या यशस्वीरित्या उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांचा विक्री व्यवसायसुद्धा चांगला सुरू झालेला आहे. यासाठीच त्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून 1 जुलै या महाराष्ट्र कृषी दिनादिवशी सन्मानित करण्यात आला आहे तालुकास्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करून. आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात त्यांच्याकडून त्यांच्या या डच गुलाब शेतीचा प्रवास उलगडून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत की इतक्या अल्प भूभागात इतकं चांगलं उत्पादन कशा पद्धतीनं घेतलं, पॉली हाऊस केव्हा उभं केलं आणि एकूणच बाकी सगळी स्टोरी. मनोजराव, आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: मनोज, आपलं शिक्षण किती आहे?
1: माझं BA पूर्ण झालेलं आहे.
0: मी आता प्रस्तावना करताना शेतकऱ्यांना सांगितलं, आपण मुलाखतीपूर्वी चर्चा केली होती की 2 एकर क्षेत्र आहे तुमचं, 1.5 एकर पॉली हाऊस आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे पाहून हे तर नक्की लक्षात येतं की तुमचं वय काय फारसं नाही, तुम्हाला तरुण शेतकरी म्हणावं इतके तुम्ही तरुण आहात. हा पॉली हाऊस शेतीचा विचार तुमच्या मनात कधी आला?
1: माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस नोकरी करायचीच नाही असा एक विचार होता आणि गावाकडं जाऊन शेती करायची हा एक डोक्यात विचार होता. सुरुवातीला 2008-09 मी रेशीम उद्योग केला पण त्याच्यात उत्पन्न काढण्याचं त्याच्यात मला दिसलं नाही, म्हणून मग परत 2012-13 कृषी विभागाच्या मदतीनं आम्ही एक पॉली हाऊसची उभारणी केली आणि मग ते पॉली हाऊसमध्ये आम्ही जरबेरा या पिकाची लागवड केली.
0: किती गुंठे होतं पहिले?
1: 20 गुंठे. पहिला
0: 20 गुंठे. आता त्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यात जरबेरा फुलांचं उत्पादन प्रचंड प्रमाणावर घेतलं गेलं, इतकं की जागतिक स्तरावर 2 नवीन व्हरायटी आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 2 गावांच्या नावानं डिक्लेअर झाल्या, 1 उपळा आणि 1 पाडुळी आकाबाई. इतकं जरबेराचं उत्पादन आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये घेतलं जात होतं, परंतु नंतर त्याला उतरती काळा लागली. अनेकांनी आपले पॉली हाऊस बंद केले आणि संपवले, मोडून टाकले, सोडून दिले. तुम्ही मात्र ते तसंच ठेवलं.
1: जरबेरा ज्यावेळेस माझं उत्पन्न चालू होतं त्यावेळेस मी एक बघितलं होतं की कमी क्षेत्रामध्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेता येतं होतं, कारण आम्ही जरबेरात एका महिन्याला 90,000 फुलं काढली जे खूप हायेस्ट हे झाली आणि त्याला चांगला दर्जेदार रेट पण आम्ही हैदराबाद मार्केटला मिळाला. मग मी ज्यावेळेस मित्रांबरोबर चर्चा करायचो त्यावेळेस त्यांना म्हणायचं पॉली हाऊस बंद करणं हा पर्याय नाही, तर पॉली हाऊसमध्ये क्रॉप व्हेरिएशन आणणं गरजेचं आहे, कारण लॉकडाऊननंतर खूप विचित्र कंडिशन झाली होती गुलाबाची, आर्टिफिशियलचं जास्त मार्केटमध्ये सुरू झालं होतं आणि त्याच्यामुळे जरबेराला पाहिजे असा वाव मिळत नव्हता किंवा रेट मिळत नव्हता. मग आम्ही क्रॉप व्हेरिएशनसाठी ज्यावेळेस फिरायला लागलो त्यावेळेस मला हे डच रोजेसचं हे उत्पन्नाचं पीक मिळालं आणि मग मी त्याच्यातून डच रोजेस करायचा निर्णय घेतला.
0: जरबेरानंतर थेट डच रोज आहे की मधल्या काळात काही इतर फळभाज्या बाकी पिकं घेतली त्याच्यात?
1: जरबेरा ज्यावेळेस मोडला त्यावेळेस आम्ही शिमला मिरचीचं उत्पादन घेतलं. शिमला मिरचीत ही अपेक्षित असं यश मिळालं नाही, त्याच्यात उलट लॉसेसच झाले. मग त्यावेळेस विचार केला की पॉली हाऊसमध्ये असं क्रॉप पाहिजे की एकदा लागवड केल्यानंतर तो वर्षानुवर्ष चालायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात कट फ्लॉवर्स. कट फ्लॉवरमध्ये तुम्ही काय करू शकता की एक डोळा कट केला तर त्याला बाकीचे हे येतं जसं जरबेरामध्ये आणि कालावधी त्याचा जास्त असतो, 4-5-6 वर्षाचा कालावधी असतो. मग अशा पिकाची निवड करायची होती त्याच्यामुळं मग आम्ही डच रोजेसचा निवड केली.
0: आता आपण डच रोज अर्थात डच गुलाबकडे वळूया. डच रोज अशी सुरुवात करण्यापूर्वी त्याचं प्रशिक्षण, त्याची माहिती याच्याबद्दल काय केलं?
1: हा सगळ्यात खूप क्रिटिकल आणि नाजूक प्रश्न होता त्यावेळेस मला पण, कारण मी ज्यांना ज्यांना विचारलं डच रोजेस करू नको हे आपल्याकडे येणार नाही आणि ज्यावेळेस तळेगाव दाभाडेला गेलो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांबरोबर काही चर्चा केली, तिथल्या जिथून मी रोपं खरेदी केले ते म्हटले माझे तर रोपं विकणारच आहे पण तुम्ही घेऊ नका, मी मराठवाड्यात काम केलंय, रखरखत ऊन आहे, तिथली हवा माती पाणी हे डच रोजेससाठी अनुकूल नाही, तुम्ही विनाकारण 15-20 लाखाला खड्ड्यात जाताल. आणि तसं म्हटल्यानंतर एक मानसिक एक जिद्द होती की आपल्याला यस करायचंय आणि मग आम्ही ते समुद्रसपाटीपासूनचं अंतर किती तळेगाव दाभाडे

0: आपलं किती हे सगळे कॅल्क्युलेशन केले. रायपूर सारख्या एका शहरात आपण त्या टेम्परेचरला गुलाब आणू शकतो, मग आपण का नाही. त्यातल्या त्यात आम्ही जरबेरा करत असताना आम्ही बघितलं होतं की हैदराबादचा जरबेरा किंवा बाकीच्या कुठल्याही बेंगलोरचा जरबेरा याच्यापेक्षा धाराशिवच्या जरबेराला खूप चांगली मागणी होती. मग आम्ही परत तो प्रयोग केला आणि मग आम्ही जिद्दीनं याच्यात उतरलो. त्याला एक सहकार्य म्हणून कृषी विभागानं एक बारकावे त्याच्यातले जे असतात ते सगळ्यांकडून मिळाले. तळेगाव दाबाडेवरून तिथून एक कन्सल्टंट आपण पुजारी साहेब म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याची लागवड 20 ऑगस्टला केली.
1: पॉली हाऊसमध्ये जे पहिले बेड तयार केले होते जरबेरासाठी, हे बेड बदलावे लागले का, नवीन माती आणावी लागली का, आणावी लागली तर कोणती आणली, तिचं निर्जंतुकीकरण कसं केलं ते सांगा ना.
0: माती तेच होती जी रेड सॉइल होती आपल्याकडे, तीच जरबेराची माती आपण तेच ठेवली आणि गुलाबासाठी बेड बनवले. फक्त बेडचा 60 सेंटीमीटरचा जो बेड होता 60-70 सेंटीमीटरचा तो आता 1 मीटरचा बेड केलेला आहे आपण आणि बेडवर नवीन रोपांची लागवड केलेली आहे.
1: 1 मीटर म्हणताय का?
0: 1 मीटर रुंदीचा.
1: आणि पूर्वी किती होता
0: तो? 60-70 सेंटीमीटरचा होता.
1: आणि उंची किती होती पूर्वी?
0: 1.5 फूटच होती.
1: आताही 1.5 फूट?
0: हो, 1.5 फूटच ठेवली.
1: म्हणजे उंचीला 1.5 फूटच ठेवला, फक्त रुंदीला तो वाढवला.
0: वाढवला
1: याचं कारण?
0: जरबेरामध्ये त्याची रूट जे आहेत ते एक लिमिटेड याच्यामध्ये असतात आणि डच गुलाबामध्ये त्याचे रूट जे पसरण्याची कॅपॅसिटी आहे ना ती जास्त असल्यामुळे 1 मीटरचा बेड ठेवतात.
1: याला रोप कुठून आणलं?
0: रोप आपण तळेगाव दाबाडे तेथील नर्सरीमधून आपण खरेदी केलं.
1: आणि किती कलरचे आहेत आता गुलाबाचे फुलं?
0: आपल्याकडे 5 कलर आहेत सध्या.
1: कोणकोणते?
0: पिंक, बायो पिंक, रेड आणि येल्लो आणि व्हाईट पीच, असे 5 कलर आहेत.
1: डच रोज आणि जरबेरा दोन्ही फुलं असली तरी यांच्या पाण्याचं नियोजन वेगळं असू शकतं, पडणाऱ्या किडींचं रोगांचं नियोजन वेगळं करावं लागू शकतं, ते सांगा ना.
0: जवळपास पॉली हाऊसमध्ये सेम जरबेराला ज्या किडी आणि पाण्याचं सेम नियोजन आहे तिकडं थ्रिप्स येतो, डच गुलाबाला पण थ्रिप्स येतो, रेड माईट तिकडे पण जरबेरात येत होता, इकडे पण येत होता. त्याच्यामुळे तो अभ्यास मला तो सोपा गेला. पाठीमागचा 10 वर्षाचा जो जरबेरातला अनुभव होता ना तो मला इकडे डच गुलाबात कामाला आला. आणि पाण्याचं पण शेड्यूल सेम आहे, जवळपास 15 ते 20 हार्डली 25 मिनिट पाणी डेली लागतं.
1: मग आता तुमचं क्षेत्र आहे 2 एकर आणि त्यात 1.5 एकर पॉली हाऊस आहे. पाण्याचा सोर्स काय आहे तुमचा?
0: एक बोरवेल आणि एक विहीर आहे. 700 फुटापर्यंतचं बोरवेल आहे, त्याच्यातून आपण पाणी उन्हाळ्यात डच गुलाबाला
1: हे केलं. बरं, याला सूक्ष्म अन्नद्रव्य जी पुरवावी लागतात किंवा खतांचं व्यवस्थापन ते काय केलं?
0: आपण याच्यात ऑर्गॅनिक शेतीवर जास्त भर दिला. त्याच्यात जीवामृत असेल, परत ऑर्गॅनिक कार्बन म्हणून हे असेल त्याचा पण उपयोग केला आणि बाकी मायक्रोन्युट्रियंटमध्ये मग हे बाकीचे जे आपले नागार्जुनचे किंवा कुठल्याही कंपनीचे खतांचा वॉटर सोलेबल खतांचा वापर करून आपण ते पूर्ण वापरतो.
1: आता साधारणतः कटिंग जे आहे ती किती दिवसाला येते?
0: लागवड केल्यानंतर सुरुवातीचा फर्स्ट फ्लश 3.5 महिन्यानंतर सुरू होतो, 3.5 ते 4 महिने. आणि त्याच्यानंतर मग कलरचा फ्लश 30 ते 35 दिवसात, डिपेंड वातावरणावर. हिवाळ्यात तो कालावधी वाढतो आणि रेड कलरचा फ्लश 50 ते 52 दिवसावर मिळतो आपल्याला.
1: साधारणतः एकदा लावलेली रोपं किती काळापर्यंत टिकतात?
0: मिनिमम 4 ते 5 वर्ष, मॅक्झिमम 7-8-9 वर्षापर्यंतचे मी प्लॉट पाहिलेले आहेत. तिथे
1: आपल्या डच रोजला किती वर्ष झाली?
0: आत्ता 20 ऑगस्टला 1 वर्ष कम्प्लीट होतं.
1: म्हणजे आणखीन 3-4 वर्ष ते 5 वर्ष टिकू शकतं. वर्षातनं किती बहार घेता येतात आपल्याला?
0: 9 बहार घेता येतात त्याच्यात.
1: आणि आता तुमच्याकडे रोपांची संख्या सांगता येईल?
0: हो, आपण 34,000 प्लांट लावलेत 1 एकरमध्ये.
1: 34,000 फुलं वर्षातनं 9 वेळा घेता येतात.
0: हो,
1: 9-9 वेळा 34,000 फुलं. याचं मार्केट कुठं आहे?
0: सुरुवातीला आपण पुणे, मुंबई म्हणजे पूर्ण मेट्रो सिटी आपण संभाजीनगर इथं पाठवलं, पण नंतर असं लक्षात आलं की ट्रान्सपोर्टचा खर्च आणि व्यापाऱ्यांचं 10% याच्यामुळं खूप नुकसान. आणि याच्यात रेट कसा डिसाईड केला जातो, तो रेट त्या स्टीमची, त्या गुलाबाच्या स्टीमची लेंथ किती आहे याच्यावर तो रेट काउंट केला जातो.
1: आता एक सांगा, कटिंग हा विषय परत एकदा तिकडे येतो, हा क्लिष्ट विषय आहे.
0: हो,
1: खूप काळजीपूर्वक कटिंग करावं लागत असेल आणि त्यासाठी मनुष्यबळ खूप लागत असेल. हो, त्याचं नियोजन कसं आहे?
0: आत्ता आपण नांदेडहून आपण 3 जोड्या ठेवलेल्या आहेत तिथं शेतातच रेसिडेन्शियल.

0: आणि मग त्यांना आपण सुरुवातीला प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षणाच्या ह्याच्या माध्यमातून आत्ता ते लोक दररोजचं कटिंग करतात.
1: आता तुमच्या उत्तरातून जोड्या शब्द आला, तीन जोड्या ठेवलेल्या आहेत. तुमच्या जोडीचं काय, त्यांचं सहकार्य, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया, सपोर्ट होता की थोडासा विरोध होता, काय त्यांची प्रतिक्रिया कशी होती?
0: त्यांचा तर खूप चांगला प्रतिसाद होता, पण त्यांच्या अगोदर आई वडिलांचा खूप चांगला सपोर्ट होता. कारण 2014 नवीन पॉलिहाऊस केलं, जरबेराची रोपं लावली आणि ते फुल मार्केटला यायच्या अगोदरच ते जमिनीवर कोसळलं. मग ते पडलेलं पॉलिहाऊस उभा करण्यासाठी वडिलांनी नाही जो आधार दिला तो खूप मोठा होता. आणि मग ज्यावेळेस लग्न झालं त्या लग्नाच्या नंतर मग मिसेसनी खूप चांगलं सहकार्य दिलं. आत्ता तिथलं मॅनपॉवरचा जो विषय आहे तो हँडलिंगचा पूर्ण तीच पाहते स्वतः. लेबरना प्रशिक्षण देणं, तिथलं पॅकिंग कसं होतं आहे ते, परत पॅकिंगमध्ये काही चुका होत असेल त्यात दुरुस्त करणं, ह्या सगळ्या गोष्टी मिसेस पाहते आता. आणि मी प्रोडक्शन, चांगलं प्रोडक्शन काढणं क्वालिटीचं आणि मार्केटिंग याच्यावर मी लक्ष ठेवतो.
1: फूल हे नश्वर असतात आणि त्यांचं आयुष्यमान जास्त नाही, अत्यंत कमी कालावधीचं आयुष्यमान आहे त्यांचं. तोडणी झाल्यानंतर पुढील काही तासात ते मार्केटमध्ये पोहोचलंच पाहिजे.
0: डच गुलाब आला म्हणलं की पहिलं कोल्ड स्टोरेज आलंच. आणि मग आपलं सुरुवात कुठल्याही बँकेचं लोन नव्हतं घेतलेलं, मग टप्प्याटप्प्यानं करायचं ठरलं होतं. सुरुवातीला आम्ही प्लांट आणले, तिथं एक 8 ते 10 लाखाचा खर्च झाला आणि क्विक लगेच आपल्याला कोल्ड स्टोरेज करणं शक्य झालं नाही. मग आत्ता दररोजचा माल दररोज आम्ही पाठवतो, तो स्टोअर जर 2-3 दिवस स्टोअर करायचा असेल तर तो मला ठेवता येत नाही. मग ते दररोजचं दररोज पाठवणं ही प्रोसेस चालू आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यात मी कोल्ड स्टोरेजचं नियोजन करून ते कोल्ड स्टोरेज पण करतो आहे.
1: आता तुम्ही स्थानिक मार्केटमध्ये जातात, लातूर आहे, धाराशिव आहे, बाजूची काही गाव आहे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असा आहे का?
0: सध्या आहे तसंच.
1: म्हणजे का विचारतो, आज जसं एक शेतकरी म्हणून तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्रात आला, तुमच्या या सक्सेस स्टोरीबद्दल आपल्या शेतकरी बंधूंना भगिनींना सांगत आहात, उद्या काही शेतकऱ्यांना वाटलं की आपणही करावं, तर ते करण्यासाठी मार्केटमध्ये स्कोप आहे का हे माहिती असायला पाहिजे.
0: स्कोप आहे, पण इकडं वळण्याचा मार्ग खूप खडतर आहे. त्याचं कारण की याच्यात सक्सेस रेशो खूप प्रमाण कमी येतं. तुमचं डिव्होशन किती आहे त्याच्यासाठी, तुम्ही तिथलं मॅनेजमेंट किती परफेक्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर उतरलं तर याच्यात खूप चांगला स्कोप आहे.
1: आता पुढं तुम्हाला याच्यातून आणखीन काय मोठं साध्य करायचं आहे?
0: आत्ता सुरुवातीला तर आपण अजून 1/2 एकर वाढवतोय, त्याच्यात कलर नवीन वाढवतोय. व्हाईट कलरची मागणी मार्केटमधून चांगली आहे, डार्क पिंकची मागणी खूप वाढते. त्याच्यामुळं हे 2 कलर घेऊन आणि बाकीचे काही कलर 1-20 गुंठ्यात अजून वाढवतोय. 1-15 दिवसात ते महिन्यात नवीन लागवड करतोय, ते तरी आत्ताचं सध्या आहे. त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज नवीन उभा करणं, अशा काही गोष्टी आहेत, स्टेप बाय स्टेप करतोय ते.
1: आता थोडंसं तुलनात्मक आपण पाहूया की 2 एकर तुमची शेती आहे, 2 एकर माझी शेती आहे. या 2 एकरमध्ये आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे डच रोज, डच गुलाब तुम्ही घेत आहात, त्याचं उत्पन्न किती मिळतं तुम्हाला ठाऊक आहे. आणि साहजिकच तुमच्या पाहण्यात किंवा तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेल की सोयाबीन आघाताला, हरभरा रब्बीला, तर या 2 एकरमध्ये मी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन, हरभरा, तूर, गहू, ज्वारी याच्यातच खेळतोय आणि तुम्ही मात्र डच गुलाबाची शेती करताय. तुलनात्मक पाहिलं तर कोणती शेती जास्त परवडेबल आहे?
0: निश्चितच पॉलिहाऊसमधील डच गुलाबाची परवडेबल आहे. आणि याच्यासाठी फक्त एक चांगलं मॅनेजमेंट जर असेल तर खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात याच्यात आर्थिक नफा मिळून जातो. तसं सोयाबीन हे या पिकामध्ये खूप कमी प्रमाणात, आणि मार्केटवर आपण डिपेंड राहावं लागतं की सोयाबीनचे काय रेट येतात, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट किती. तसं इकडच्या प्रोडक्शन, गुलाबाच्या प्रोडक्शन कॉस्ट आणि याचं आपल्याला बऱ्यापैकी नियोजन करता येतं.
1: आपण थेट पैशांच्या रकमेत बोलूया की 2 एकर शेती आहे, त्यात जवळपास 40-50-60 गुंडे गुलाब उत्पादित होतो आहे आणि वर्षातनं 9 वेळा त्याचं उत्पादन घेतलं जातं, 9 वेळा विक्री होते. ओव्हरऑल खर्च वजा जाता निव्वळ आर्थिक नफा वार्षिक किती होतो?
0: आत्तापर्यंत अजून 1 वर्ष कंप्लीट झालेलं नाही, पण तरी पण 1-20 लाखापर्यंत निव्वळ वार्षिक नफा व्हायला काहीही हरकत नाही. कारण आत्तापर्यंतचा माझा जो 1-7-8 महिन्याचा 6 महिन्याचा जो अनुभव आहे लक्षात आलेला आहे, त्याच्यानुसार 20-25 लाखापर्यंत आरामात जाता येते.
1: खर्च वजा जातो. याच्यापेक्षा आणखीन परवडणारी शेती कोणती असू शकते? आणि शेतीबद्दल म्हणतात

0: अर्थातच असं की मुठभर शेतीला दिलं तर ती आपल्याला पोतभर देते. आणि असा एकही व्यवसाय नाही जो इतक्या पटीत परतावा करतो. हा आपल्या शेतीचा व्यवसाय आहे. गरज आहे फक्त तुमच्यासारख्या व्यक्तींनी शेतीमध्ये सक्रिय होण्याची, अभ्यास करून शेती करण्याची. आणि आज पूर्वापार पद्धतीनं चालत काय आलं ते पेरायचं की मार्केटमध्ये चालतं काय याचा विचार करून पेरायचं, हे आता कुठंतरी शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपली शेती केली पाहिजे. डच रोज अर्थात डच गुलाब शेतीबद्दल जर आपली मुलाखत ऐकल्यानंतर आपल्या प्रसारण कक्षेतील जे काही 6-7 जिल्हे येतात त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटलं की आपण पण या शेतीत उतरावं किंवा थोडी माहिती घ्यावी, तर ती माहिती तुम्हाला सांगायला आवडेल का?
1: नक्कीच आवडेल.
0: मग त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगाल का?
1: 73-500-28-240.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मनोज श्रीरंग शितोळे या डच गुलाब उत्पादक शेतकरी बंधूंचा मोबाईल नंबर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. त्यांचा मोबाईल नंबर आहे 73-500-28-240. नंबर पुन्हा एकदा ऐका, 73-500-28-240. फक्त विनंती आहे की मनोज शितोळे यांना फोन कॉल हे शक्यतो दिवसभरात करा, तेही 10-5 दरम्यानच करा. कारण प्रत्येकाला स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य असतं, कामं असतात. असं होऊ नये की तुम्ही त्यांना त्यांच्या कामाच्या घाई गडबडीत फोन करताय आणि ते रिसीव्ह करत नाहीत किंवा उत्तर देऊ शकणार नाहीत. तेवढी काळजी घ्या. मनोज शितोळे तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील, कारण आपल्या शेतीमध्ये वानवळा द्यायची पद्धत आहे आणि वानवळा हा केवळ उत्पादित केलेल्या मालावरच नसतो तर तो असलेल्या ज्ञानाचा सुद्धा द्यायचा असतो. त्यामुळं मनोज श्रीरंग शितोळे तुम्हाला त्यांच्या या अनुभवाचा वानवळा नक्की देतील. फक्त फोन हे मर्यादित वेळेतच करा. मनोज श्रीरंग शितोळे, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि डच गुलाब शेती याच्याबद्दल आपल्या शेतकरी बंधू भगिनींना माहिती दिलीत. त्यासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील मनसुब्यांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. आज आकाशवाणी केंद्रानं देखील माझी मुलाखत घेतली, त्याच्यामुळे धन्यवाद आकाशवाणी केंद्राचे देखील.
0: मंडळी, किसान वाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही ऐकत होता पॉली हाऊसमध्ये डच गुलाब लागवड, व्यवस्थापन आणि फायदेशीर उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट नायगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील आपले प्रयोगशील शेतकरी मनोज श्रीरंग शितोळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: जमीन, मशागत, हवामान, पाऊस पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी
3: ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
0: मंडळी, आता किसानवाणी कार्यक्रमात वेळ आहे आरोग्य सल्ला या सदराकडे वळण्याची. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 3. डॉक्टर साहेब नमस्कार.
4: नमस्कार
0: डॉक्टर साहेब. तुम्ही पावसाळ्यात पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ, त्याच्यानंतर मलेरिया याबद्दल माहिती सांगितलीत. आणखीन पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे इतर कोणते आजार आहेत?
4: त्याच्यामुळे हे एक अमिबियासिस एक म्हणतो आपण, जे की एंटमामा हिस्टोला एक डायटिका ह्या पॅरासाइटमुळे होतं, परजीवी म्हणतो त्याला आपण, त्याच्यामुळे होतं. ते सहसा बाहेर हॉटेलमध्ये कुठं खाण्यात आल्यानंतर पाणीपुरी वगैरे असं खाल्लं तर शक्यतो होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कळ येऊन संडास येण्यावर हे लक्षणं आहेत, उलटी आहे, ताप आहे, पोटात खूप दुखणे किंवा संडासमध्ये रक्त येणे अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे बाहेरचं काही खाणे तुम्ही खा म्हणजे अवॉइड केलेलं बरं राहील. काही खायचं असेल बाहेरचं तर ते शिजवलेलं खावा, कच्चं नको. आणि पाणी जर दूषित पाण्यात असं पाणीपुरी किंवा बाहेरचं भेळ वगैरे असेल तर त्यामधून हे प्रमाण रोगाचं प्रसरण्याचं जास्त

0: आहे, तर ह्या पावसाळ्या सीझनमध्ये बाहेरचं न खाल्लेलंच बरं आहे. घरच्याच जे काय आहे शिजवून चांगलं अन्न खाल्लेलं ते बरं राहील.
1: मुळातच लहान मुलांची प्रतिकारशक्ती मोठ्यांच्या तुलनेत कमी असते आणि पावसाळ्यात लहान मुलं विशेषतः आजारी पडतात, तर त्यांचा आहार कसा ठेवायला पाहिजे पावसाळ्यात आपण?
0: त्यांचा आहार म्हणजे त्यांच्या गरजेनुसार स्वच्छ पाणी तर स्वच्छ लागेलच आपल्याला, त्यानंतर पुन्हा बाहेरचं काहीच नको आहे. लहान मुलं आता असं पण दिसून आलं आहे की बाहेरचे चिप्स वगैरे जे रेडीमेड मिळत आहेत
1: हो
0: ते पण खूप खात आहेत, किंवा चॉकलेट वगैरे. आणि लहान मुलं रडत असल्यामुळे आई वडील लगेच त्याला रडण्याला बळी पडून त्याला बाहेरचं लगेच रेडीमेड फूड खायला देत आहेत, किंवा बाहेरची भजी खाल्ली, आणखीन काय खाल्लं, तर त्याच्यामुळे ॲसिडिटी भयानक प्रमाणात होते, जे की 2 दिवसानंतर पण येऊ शकते हे बाहेरचे चिप्स वगैरे तळलेले पॅक्ड फूडमधले खाल्ल्यानंतर. त्यामुळे ॲसिडिटी होऊन दणादण उलट्या होऊन बाळ सुकू होऊ शकतं, आणि त्यानंतर त्याचं जंतू जर गेले तर पुन्हा अजून गॅस्ट्रो होऊ शकतो. त्यामुळे त्यांना घरचंच फक्त खायला देणे, हे बाकीच्या गोष्टी न देणे, कारण हे कुरकुरे आणि चॉकलेट वगैरे त्यांची भूक पण कमी होते, त्यामुळे ते घरचं अन्न काहीच खात नाहीत. आणि मग पालकांची अशी कंप्लेंट असते आमचं मूल काहीच खात नाही, पण त्याची जी गरज आहे त्याच्या एनर्जीची हे ह्या बाकीच्या गोष्टीमुळे ते पूर्ण होते दिवसभराची, त्यामुळे ते घरचं काहीच खाणार नाही. त्यामुळे हे बाहेरचं काही न देणे, घरचं शिजवलेलं स्वच्छ अन्न त्याला खाऊ घालणे, त्याची सवय लावणे, पालेभाज्या वगैरे जरी आणल्या तर ते कच्चं अन्न देणे, ते पण शिजवून ते देणे, आणि घरच्या मूग डाळ तांदूळ हे दळून पण तुम्ही देऊ शकता, किंवा कडधान्य बाकी दळून ते शिजवून तुम्ही देऊ शकता. बाजारामध्ये त्यानंतर नाचणीचं पीठ पण आहे जे की रेडीमेड आहे, किंवा तुम्ही बनवू शकता, ते तुम्ही शिजवून देऊ शकता, जेणेकरून बाळाची जी गरज आहे ती भागली जाईल, आणि बाकीच्या ह्या रेडीमेड गोष्टी नको आहेत द्यायला.
2: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमांतर्गत आरोग्य सल्ला या सदरात आत्ता तुम्ही ऐकलीत पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत होते धाराशिव येथील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबेरे. आज या माहितीचा 3रा भाग आम्ही प्रसारित केला.
3: प्रधानमंत्री शेतकरी मानधन

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
3: पुतला बोल रहा
2: है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
3: पर हम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
5: मंडळी, आता किसानवाणी कार्यक्रमात पुढचं सदर आहे हवामान अंदाजाचं. जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 5 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 12 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहू शकतं. याशिवाय उद्या आकाशाची स्थिती ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 93% तर दुपारपर्यंत ही आर्द्रता 77% येऊ शकते असा देखील अंदाज.

असं त्यांनी सांगितलं आहे. सोबतच ते असंही कळवतात की उद्या वारा नैऋत्य दिशेने ताशी 25 किलोमीटर वेगाने वाहील. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 5 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: चटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
2: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2,125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2,000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई। युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3,000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी। लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3,000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांनी आज गुजरातमध्ये सणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. सणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100+ नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिरा

च्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते.

0: या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
4: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
1: लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अच्युत काशीनाथ भालेराव आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं.

अच्युत काशीनाथ भालेराव आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीता आपण ऐकलीत लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन।
1: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। FM बँडच्या 101.3 MHz सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। रात्रीचे 10 आहेत। ऐकूया श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम।

आशा भोसले यांनी सहकाऱ्यांच्या स्वरात रानपाखरं चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीताची पसंती कळवली होती वरुड जवळकाहून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे यांनी. पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. चित्रपट आहे झुंज आणि गीत ऐकायचं आहे बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता.

सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. चित्रपट होता घरकुल. गीताची पसंती कळवली होती मुक्कामपुष्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ सुनीताबाई सानिका गजानन घायाळ यांनी. पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया

पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या युगलस्वरात मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत आहे ऋषीराज यांचं. चित्रपट बन्या बापू. गीत ऐकायचं आहे जांभरून तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हरगावकर यांना.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विठणकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांचा. चित्रपट होता आम्ही दोघे राजा राणी. गीताची पसंती कळवली होती. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकीर, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोपर शेख. तसंच हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अय्यूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मादा देवकाते यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं. स्वर आहे आशा भोसले यांचा. चित्रपट आहे थापाड्या. आणि गीत ऐकायचं आहे मुक्काम.

தப்பு மாறும் தப்பு மாறும்.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नवरे सगळे गाढ होया चित्रपटातलं अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीताची पसंती कळवली होती छत्रपती संभाजीनगरहून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालनाहून निजाम शेख, वरुण साबळे, नूपूर आणि उद्धव साबळे यांनी. श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

पाथर्डीहून अंबादा शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांच्या पसंतीचं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. स्वरूप

होता लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता संसार. मराठी पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची रचना. स्वर आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा. चित्रपट आहे भालू. गीताची पसंती कळवली आहे डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगडहून राष्ट्रपाल गजभिये राधिका बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये यांनी.

होते. बीडहून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात आणि नांदेडहून प्रकाश जैन, तसंच लातूरहून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांनी. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आहे अनिल अरुणे यांचं, स्वर आहे शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांचा, चित्रपट आहे नाव मोठं लक्षण कोठं. गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्टर नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरहून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार मकरंद काटे, सचिन आणि प्रतीक यांना.

बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं फ. मु. शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांचा. चित्रपट होता निखारे. गीताची पसंती कळवली होती गौतमनगर जिल्हा नांदेडहून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांनी. श्रोतो, याबरोबरच श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.